0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती. आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीच्या जीवाचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद तुटा. श्रोतो, आजचा भाग सुरू व्हायच्या अलीकडे एक तुम्ही एक ट्यून ऐकली, त्याच्यावरनं तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की आज आपण कोणतं वाद्य आजच्या भागामध्ये घेणार आहोत. ही ट्यून जी तुम्हाला मी ऐकवली ती जनरली एखाद्या रिसेप्शनमध्ये किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये बरेचदा ही ट्यून आपण ऐकतो. ही ट्यून ज्या वाद्यांनी वाजवलेली आहे ते वाद्य म्हणजे सॅक्सोफोन. आज आपण सॅक्सोफोन आणि इतर विंड इन्स्ट्रुमेंट्स संदर्भातली

0: माहिती साईन कडनं आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. तत्पूर्वी जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1950 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका अमेरिकन चित्रपटामधल्या गाण्यावर आधारित होते. नंबर दोन, 1984 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती. नंबर तीन, 1962 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली दोन भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता. अशा बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या या इंटरेस्टिंग भागाला. स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोनी यांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: ताई. आज आपण सॅक्सोफोन या विषयावरती तसेच विंड इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर सॅक्सोफोन त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, आपण ना स्वरसंध्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची माहिती घेतोय. त्या वाद्यांचा म्युझिक थेरपीत कसा वापर करता येईल यावरही चर्चा करतोय. सध्या आपण बघतोय सुशीर वाद्य म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट. त्यातले सनई, हार्मोनियम, बासरी आणि माउथ ऑर्गन याची माहिती आपण आधीच घेतली आणि त्यांचा वापर केलेली बॉलिवूड मधली गाणी पण ऐकलीत. आता वळतोय आपण काही विदेशी विंड इन्स्ट्रुमेंट्स कडे. तर सॅक्सोफोन हे पितळ्याचं म्हणजेच ब्रासचं एक वाद्य आहे. याचा थोडासा शंखासारखा असाही आकार असतो. याला एका बाजूनी तोंडानी हवा फुंकायचं टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला कर्णा किंवा स्पीकर सारखं उघडं तोंड असतं. याच्यावरती अनेक छिद्र असून त्यावर कीज म्हणजेच बटणं असतात. वाजवणाऱ्याच्या बोटांनी हवी ती छिद्र उघड झाक करून त्यातून हवे ते स्वर काढता येतात. हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाद्य आहे पण अतिशय लोकप्रिय आहे. ऋषी, याची अजून माहिती आपण घेऊया पण त्यापूर्वी एखादे मस्त गाणे होऊन जाऊ दे ना.
0: नक्कीच. आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. श्रोतो, 1950 साली रमेश सैगल दिग्दर्शित हिंदी गुप्तहेर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होते समाधी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणं 1945 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटामधल्या एका गाण्यावर आधारित होते. चित्रपटाचे नाव होते डॉल फेस आणि गाणे होते चिको चिको फ्रॉम पोत्रो रिको. गाणं ऐकवणारच आहोत. आधी आपण इंग्लिश झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणं ऐकवणार आहोत. चला तर मग ऐकूयात. हिंदी गाण्याचे बोल होते गोरे गोरे ओ बाके छोरे. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचं गीत.

0: ऋषिक, खूप छान गाणं ऐकवलंस. सॅक्सोफोनचा मूड आहे ना, तो एकदम ऊर्जा म्हणजेच एनर्जी देणारा. त्यामुळे असं दिसते की या वाद्याचा उपयोग रॉक अँड रोल किंवा बँड किंवा ऑर्केस्ट्रा यात भरपूर केलेला आहे. आणि यावर तुटक तुटक असा आवाज न येता सलग दीर्घ मेलोडियस असा सूर पण निघतो. त्यामुळे वेस्टर्न क्लासिकलमध्ये पण सॅक्सोफोन भरपूर वापरला जातो. तसंच देशभक्तीची गाणी, सैन्याचे किंवा पोलिसांचे बँड यात पण हे वाद्य भरपूर दिसते. ऋषी, तुला तो सीन आठवतोय ज्यात अमिताभ बच्चन एक बँडच घेऊन येतो आणि स्वतः त्या बँडच्या समोर नाचत नाचत आपलं प्रेम जाहीर करतो?
1: हो, गाणं लगेच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्या गाण्याचे बोल होते, दे दे प्यार दे शराबी या चित्रपटामधलं. पण आपण आता ह्याच चित्रपटामधलं दुसरं गाणं, ते पण अतिशय सुरे गाणं, त्याच्यामध्ये सुद्धा सॅक्सोफोनचा वापर बऱ्यापैकी केलेला आढळलेला आहे. तर दुसऱ्या गाण्याकडे आता वळतो श्रोतो. श्रोतो, 1984 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शराबी. शराबी या चित्रपटाची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरून घेतली होती आणि त्या चित्रपटाचे नाव होते आर्थर. पुढे 1985 साली शराबी चित्रपटाचा कन्नड भाषेमध्ये नी थांडा कनिके या नावाने रिमेक करण्यात आला होता. 32वा फिल्मफेअर अवॉर्डमध्ये फक्त किशोर कुमार यांनाच 4 गाण्यांसाठी गायक नामांकन मिळाले होते आणि त्याच किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, इंतहा हो गई इंतजार की. चला तर मग ऐकूयात शराबी चित्रपटामधलं.

0: तरी जसे आपण आपली प्राचीन वाद्य बासरी असेल, सनई असेल, हार्मोनियम म्हणजेच पेटी असेल अशी भारतीय वाद्य श्रोत्यांना ऐकवली, सेक्सोफोन सुद्धा प्राचीन वाद्य आहे का?
1: खूप प्राचीन नाहीये, हे साधारण 1840 सुमाराला बेल्जियम मधले वाद्य घडवणारे कलाकार अॅडॉल्फ सॅक्स यांनी तयार केलं. नंतर त्यात सुधारणा होत होत गेली आणि आजचं रूप आपल्याला ते दिसतं. याच्या जोडीनी क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही वाद्य पण खूप मेळ पावतात. मेळ पावतात म्हणजे हे कॉम्बिनेशन कानांना खूप छान वाटतं, त्यामुळे अनेकदा ही वाद्य एकत्रितपणे वाजवली जातात. त्याला म्युझिकल हार्मनी असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळी अनेक वाद्य वाजवून ऐकणाऱ्यांच्या मनावर खास परिणाम साधला जातो. जसं बार बार देखो मध्ये पहा ना, एकाच वेळेला क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट हे तिन्ही वाजवले आणि शिवाय मस्त रिदम म्हणजे ताल पण आहे. म्हणजे गाणं ऐकता ऐकता आपण पायाने कधी ताल द्यायला लागतो, जणू मनातल्या मनात आपणही नाचतच असतो, नाही का?
0: वा ताई, तुम्ही खूप छान सुरेख माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात. श्रोते हो, आता आपल्या आजच्या भागात वेळ झालेली आहे तिसरे गाणे ऐकायची. ताईंनी मगाशी बोलता बोलता गाण्याचे बोल तुम्हाला सांगितलेलेच आहेत. श्रोते, 1962 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं चायना टाऊन. आणि ह्याच चित्रपटाचा 1968 साली तमिळ भाषेमध्ये कुडी वृद्धा कोयल या नावाने, तर 1959 साली तेलुगू भाषेमध्ये भाले थमुंडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. प्रेम नसीर यांच्या 1981 सालच्या थिकली हा मल्याळम चित्रपट देखील या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामधल्या गाण्यांचा भारतीय लोकसंख्येवर फारसा प्रभाव पडला नाही, परंतु काही निवडक गाणी मात्र घोषित करण्यात आली. त्यापैकी एक गाणे आपण आता ऐकणार आहोत.

0: ताई, तुम्ही मगाशी क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही दोन नावं घेतली, त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो हो, प्राचीन काळी जसं की शीळ किंवा शिट्टी, नंतर प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख, याच्यातून फुंकर मारून आवाज काढणे किंवा मधुर ध्वनी काढणे हे कधीतरी लक्षात आलं असेल, आणि हळूहळू प्रयोग करत करत विंड इन्स्ट्रुमेंट बनली असतील असं मानलं जातं. आपल्याकडे जशी सनई असते ना, तशीच पाश्चात्य देशातली ही क्लॅरिनेट. ती धातूची असते. दे दे प्यार दे मध्ये पण बँडमध्ये मध्यभागी क्लॅरिनेट वाजवणारा कलाकार आपल्याला दिसतो. तसंच गोमू संगतीनं या गाण्यातही क्लॅरिनेट ऐकू येते.
0: ताई, श्रोत्यांना गोमू संगतीने हे गाणं ऐकायचं का?
1: हो जरूर.
0: चला तर मग ऐकूयात. श्रोतो, मराठी चित्रपटामधील गीत हे मराठी भावगीत इतकंच लोकप्रिय आणि अजरामर आहेत. अनेक चित्रपटांमधील गीत आजही आपल्याला बोरड पाडतात. असंच एक गीत खेळ सावल्यांच्या या चित्रपटामधलं. हे गीत मराठी रंगभूमीवर लोकप्रिय कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झालेलं होतं. या गाण्यामागचा एक गमतीदारक किस्सा आहे. झालं असं की या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांना एक नायक आणि नायिकेमध्ये थोडं खटाळ गाणं हवं होतं. मग ते काही चित्रपटाच्या गोष्टींसोबत काहीच मेळ खाणार नव्हतं, पण म्हणून त्याचा आशय किंवा चाल मनस्वक्त निवडायची सोय होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एक चाल आधीच बनवून ठेवली होती आणि ती दिग्दर्शकांना भावली आणि ती चाल त्यांनी लगेच वापरली. श्रीकांत मोघे यांचे शब्द आणि हेमंत कुमार आशा भोसले यांनी स्वरसा चढवलेलं हे गाणं अजरामर केलं. चला तर मग ऐकूयात गाणं गोमू संगतीनं.

श्रोतो आपण ताईंकडनं याच वाद्यां संदर्भातली माहिती आणि 1964 साली बाजू झालेला हिंदी चित्रपटातला असं कोणतं गाणं होते जे देशभक्तीपर गाण्यांसाठी प्रसिद्ध झाले याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा कार्यक्रम स्वरसंध्या फक्त आणि फक्त FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: मी डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं स्वर संध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई, आपण आतापर्यंत बरेच मी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आणि मला पुढचा प्रश्न मला आता असा विचारायचा आहे तुम्हाला की ट्रम्पेट हे मगाशी आपण उच्चारला तर त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
3: हो, आपण विंड इन्स्ट्रुमेंट्स बघतोय आणि ट्रम्पेट विषयी थोडी अधिक माहिती सांगायला मला आवडेल। ट्रम्पेटमध्ये पण हवा फुंकण्यासाठी एक टोक आहे आणि दुसऱ्या बाजूनी सर्वांना आवाज येण्यासाठी एक कर्णा किंवा स्पीकर सारखी उघडी बाजू आहे। याला पण कॉईल सारखं वळण घेणारा पाईप असतो आणि स्वर काढण्यासाठी छिद्रे आणि बटणे ही असतात। पण सॅक्सोफोनचा गोड मेलोडियस आवाज येतो तर ट्रम्पेट, बिगुल, शँक अशी जी फुंकर मारून वाजवण्याची वाद्य आहेत त्यांचा थोडासा मोठा तुतारीसारखा थोडासा बझिंग साऊंड ज्याच्याने भरपूर एनर्जी वाढते असा आवाज येतो।
2: अच्छा, मग तरी मला तुम्ही एक सांगा की आपण जसं आपण स्वरसंध्या या मालिकेत आपण म्हणतोय की आपण वाद्यांची माहिती पण आपण लोकांना देतोय श्रोत्यांना देतोय आपल्या त्याचबरोबर ही वाद्य आपल्या म्युझिक थेरपी पंटभूमीने कशा पद्धतीने वापरलं जातं याची पण आपण माहिती आपण श्रोत्यांना देतोय। तर आज आपण जे सॅक्सोफोन हे वाद्य घेतलेलं आहे ते वाद्य हे म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती सांगाल का?
3: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते। तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते। कसं आहे ना, बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात। हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे किंवा वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते सगळं करायला मुभा असते। आज आपण जी वाद्य चर्चेला घेतलीत ती प्रामुख्याने बँड वर्गातली वाद्य आहेत, त्यामुळे आळस टाकून काम करायला प्रवृत्त करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या दुःखांचा बागुलबुवा न करता मनाची उभारी उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा छान वापर करता येईल। तसंच लहानपणी पहा, लग्नाच्या बँडमध्ये वाजवलेलं एखादं वाद्य मोठेपणी आपण जेव्हा खरं वाजवत असू तेव्हा अगदी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी भावना तयार होईल नाही का, आणि उत्साह किती वाढेल। त्यामुळे अनेकांना सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट ही वाजवण्याची उत्सुकता असते। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुःखाने कोलमडलेल्या माणसाचा श्वास हा खूप उथळ वरवरचा असा असतो नाही का, मग विंड इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं काय की ते वाजवताना छातीत भरपूर हवा भरून घ्यायला लागते, त्यामुळे तात्पुरता का होईना लांब श्वास

सिद्ध झाले आणि तेच गाणे आता आपण ऐकणार आहोत. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत, अपनी आझादी को हरगिज मिटा सकते नहीं.

0: आपण मगाशी बार बार देखो ऐकलं ना, त्यात पण अनेक वाद्यांचा सुमेळ म्हणजे हार्मनी होतीच. पर्दा है पर्दा ही सुप्रसिद्ध कव्वाली आठवते का? तसंच बचना ए हसीनो हे ऋषी कपूरचं प्रसिद्ध गीत, त्यात पण अनेक वाद्यांचा असा सुमेळ आहे. त्याच्यामध्ये ही सगळी वाद्य आपल्याला ऐकायला मिळतात. ज्याला झडझडून कामाला लागायचंय, ज्याला कम्फर्ट झोन मधून किंवा आळसातून बाहेर काढून पुन्हा ऍक्टिव्ह करायचंय, त्याच्यासाठी ही बँड प्रकारातली गाणी खूप मदत करतात. आता पुढचं आपण जे गाणं ऐकतोय ना, त्याच्यात क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट तसंच सुरुवातीला अकॉर्डियन पण आहे. आठवते का आपण हार्मोनियम सोबत अकॉर्डियनची पण थोडी माहिती घेतली होती? अकॉर्डियन सुद्धा विंड इन्स्ट्रुमेंटच आहे आणि शिवाय तालासाठी ड्रम्स पण आहेत या गाण्यामध्ये. ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवता येईल का?
1: नक्कीच.
2: श्रोते, 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं ब्रह्मचारी. त्याच चित्रपटाचे नंतर 1970 साली तमिळ भाषेत एंगा मामा या नावाने आणि 1981 साली तेलुगू भाषेत आ देवडू मावय्या ह्या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या संदर्भातला एक किस्सा असा आहे की संगीत अभ्यासक आणि चित्रपट तज्ज्ञ राजेश सुब्रमण्यम यांच्या मतानुसार ह्या गाण्याची धून आधी नाकारली गेली होती. जयकिशन यांनी ही धून शमी कपूर यांना हॉटेल गेलॉर्ड मध्ये ऐकवली. कपूर यांना ही धून खूपच आकर्षक वाटली आणि त्यांनी दिग्दर्शक रफी सोनी यांना ब्रह्मचारी मध्ये हे गाणं समाविष्ट करण्याची सूचना केली आणि हे गाणं चित्रपटाचं एक आकर्षण ठरले. हे गाणे लता दीदींनी गायले आहे असे मानले जाते, परंतु हे गाणे गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. कदाचित श्रोत्यांना लक्षात यायला असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. ऐकूयात हे सुरेख गणक गाण्याचे बोल आहेत आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे जबान पर. ब्रह्मचारी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

मला आठवलं की एखाद्या गोष्टीची जोरदार तयारी सुरू झाली की त्याचा बिगुल वाजला असे म्हणतात, किंवा सैन्याने रणशिंग फुंकले, तुतारीच्या आवाजाने रक्त सळसळले असे शब्द आपण वापरतो. संगीत कसे आपल्या रोजच्या जगण्याचा भागच आहे हे पुन्हा जाणवले. क्लॅरिनेट, सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट एकत्रित वाजवले आहेत असं अजून एखादं गाणं आहे का?

0: आताही आतापर्यंत आपल्या असं लक्षात आलं की हे जे वाद्य आहेत ही सगळी जी वाद्य ती प्रामुख्याने बँड वर्गातली आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. पण यात तेवढाच एकच मूड असतो का हो या गाण्यांमध्ये का वेगळ्या प्रकारची पण गाणी म्हणतात?
1: हो, एकच मूड असतो असं मात्र नाही, कारण या वाद्यामध्ये सगळे स्वर वाजवता येतात. शिवाय आवाज मोठा जरी काढता येत असला तरी गोड सुमधूर स्वर पण काढता येतोच. आता हेच गाणं पहा ना, सुहानी रात ढल चुकी किंवा आने वाला पल जाने वाला है. आता याच्यात काही ऑर्केस्ट्राचा मूड नाहीये आणि ऐकणाऱ्याला त्या गाण्यातला अगदी गोडवा हा जाणवतोच.
0: चला तर मग ऐकूया. श्रोतो, 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गोलमाल. या चित्रपटाचं 1981 साली थिल्लू मुल्लू तमिळमध्ये आणि 1990 साली आसे गोब्बा मिसे गोब्बा असं कन्नडमध्ये आणि 1995 साली शिवालन मेनन मल्याळममध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती. गोलमाल या चित्रपटाच्या संदर्भात एक किस्सा असा आहे की ऋषिकेश मुखर्जी यांनी आधी या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सर्वप्रथम रेखा यांची निवड केली होती, पण नायकाचा मुख्य आधार असलेल्या चित्रपटात ते एका प्रतिभावान अभिनेत्रीला वाया घालवायची असे मुखर्जी यांना वाटले होते. म्हणून त्यांनी रेखा यांच्या जागी बिंदिया गोस्वामी यांना प्राचारण केलं आणि हा पुढचा संपूर्ण चित्रपट 40 कामकाजाच्या दिवसात शूट करण्यात आला होता. चला तर मग ऐकूया हे सुरेख गीत गोलमाल या चित्रपटामधलं आने वाला पल जाने वाला है.

0: श्रोतो तुम्हाला आमच्या बरोबर संपर्क साधायचा असेल तर मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो 7414999185 मोबाईल क्रमांक पुनश्च सांगतो 7414999185 श्रोतो कार्यक्रमातलं शेवटचं गाणं खूप छान तुम्हाला पण हे नक्कीच आवडेल. श्रोतो 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचं नाव होतं दिल अपना और प्रीत पराई. मीना कुमारी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जितकी काही अभिनय केले त्यापैकी हा एक उल्लेखनीय अभिनय आहे असे मानले जाते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे या चित्रपटामधले हिट गाणे आहे. हे हवाईन थीम असलेले गाणे जिम रिव्ज यांच्या माय लिप्स आर सील या गाण्यावर आधारित आहे. श्रोतो गाण्याचे बोल आहेत अजीब दासताने. चला तर मग हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी आता सोडून चाललोय. अशाच रोचक गोष्टी वेगळ्या इन्स्ट्रुमेंट आणि गाण्यांचं पुढच्या भागात तुम्हाला भेटायला आम्ही पुनश्च येऊ. तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: and then perform well at work.
1: नमस्कार, मी मनाली सावागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले. पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडियो पुणेरी आवाज.
2: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: ये गुस्से वाले हैं, इनसे दूर रहना चाहिए। तो मैं तो बच गई, लेकिन आप अपने आप से दूर कैसे रहेंगे? आप सारा दिन अपने आप को कितना चीट कर रहे हैं। किसी को चीट करना क्या होता है कि किसी का नुकसान करना ना, किसी के साथ धोखा करना, किसी का गलत करना, उसी को आप चीटिंग कहेंगे। अपने मन का पल पल पल नुकसान करना, अपनी फीलिंग्स का नुकसान करना, अपनी खुशी को, अपनी शांति को हर थॉट में खत्म करते जाना। दूसरा अगर चीट करता भी, किस चीज के लिए चीट कर लेती? पैसों के लिए कर लेती, बिजनेस में कर लेती, कुछ आप मेरे पे विश्वास करते मैं झूठ बोल देती, इतना ही तो चीट कर सकते हैं। सामने वाला कितना चीट करेगा, हमें क्या चीट करेगा? दूसरे तो हमसे बच गए, दूसरे हमसे डर गए, दूसरे हमसे दूर रहने लगे, लेकिन हमें तो अपने साथ रहना है। द पर्सन हु आई हैव टू लिव विद 24/7, आई नीड टू बी कम्फर्टेबल विद दैट पर्सन, आई हैव टू लिव विद माई सेल्फ। दूसरे तो अपना संभाल लेंगे, सो वी नीड टू से।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोतो हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज 12 ऑक्टोबर 2025 आणि प्रयोग क्रमांक 174। लवकरच म्हणजे 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा होणार आहे। तो दिन होऊ नये म्हणून आपण दिन दिन बदिन वाचत राहायला हवं, आपण नियमितपणे वाचायला हवं, हा अत्यंत महत्वाचा संदेश रेडिओ पुणे आवाजच्या वतीने आरजी जगदीश तुम्हाला देत आहे। आणि खरंच आपण ऐकलं वाचलं की आपण प्रगल्भ होतो। प्रयोग क्रमांक 173 बद्दल आलेली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊ। अलककर अपर्णा राजेश परदेशी नाशिक येथून लिहितात, आदरणीय जगदीश सर, खरे तर इतर ठिकाणी व्यस्त असल्याने प्रतिक्रिया पाठवायला थोडा उशीर झाला, विसरली मात्र मुळीच नव्हती। कधी कधी आपल्याला अचानक निरीक्षणातून एखाद्या घटनेतून किंवा विचारातून अलग सुचते, ती समाधानकारक झालेली पाहून अनेकांपर्यंत पोहोचवावी असं वाटते, तेव्हा तुमची प्रकर्षाने आठवण येते। बरं का अलककर अपर्णा, मला सुद्धा तुमची लोकांची आठवण येते आणि म्हणून दर रविवारी आरजे जगदीश तुमच्यासाठी घेऊन येतो अलकची झलक। अलककर अपर्णा पुढे लिहितात, आमच्यासारख्या नवोदितांना हक्काचे व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिले आहे। अनेक लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवण्याचे कार्य तुम्ही अविरतपणे 4 वर्षांपासून करत आहात, त्यासाठी तुमचे करावे तितके कौतुक कमीच। तुमच्या भारदस्त आवाजात स्वतः लिहिलेली अलक ऐकताना फार आनंद होतो। शिवाय तुम्ही जेव्हा त्या अलकचा अर्थ तुमच्या पद्धतीने उलगडून दाखवता, तेव्हा त्यातून निघणारे अनेक पैलू दृष्टीस पडतात। आपण स्वतः लिहिलेल्या अलगचा असाही दृष्टिकोन असू शकतो हे त्यावेळी स्पष्टपणे जाणवायला लागते। आपण लिहिलेल्या शब्दांना, आपल्या विचारांना आणि आपल्या भावनांना आपणच वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतो। हे केवळ तुमच्यामुळे शक्य होत।

तो रसिका राजेश योगेश तुपे यांनी, माफ करा, अलक रसिका लिहितात, स्वतःकडे दुर्लक्ष करून त्याने थेंबा थेंबाने तळ साचवलं होतं, पण आज त्याला डॉक्टरांनी घोटभरच पाणी प्यायची परवानगी दिली होती. अलक रसिका, सर्वात प्रथम रसिक या नात्याने तुमचं खूप खूप अभिनंदन. एका उत्तम विषयाला त्या ठिकाणी तुम्ही खरं म्हणजे वाचा फोडलीत. कल जल है तो कल है, थेंबा थेंबाने वाचवलेलं पाणी कदाचित त्याला घोटभर मिळत असेल, पण इतर लोकांना त्याच पाण्यामुळे पोटभर पाणी उपलब्ध होईल. तुमच्या या जलसंवर्धन रूपी अलकला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले विरार पूर्व येथून अलककार चेतन सुरेश सकपाळ यांनी. अलककार चेतन लिहितात, अहंकाराने त्याच्या डोळ्यांवर स्वार्थाची पट्टी बांधली होती. जेव्हा ती पट्टी उघडली तेव्हा तो अहंकार देखील त्याच्या सोबत राहिला नव्हता. अलककार चेतन, तुम्ही सचेतन आहात, म्हणजे अलककडे बघण्याची तुमची दृष्टी ही सोडलेल्या पट्टीसारखी आहे, आणि म्हणून तुम्ही सर्वत्र सर्वांकडे त्या ठिकाणी अगदी सहजतेने बघू शकता, अहंकाराचा कुठलाही लवलेश नसताना किंवा नसलेला. खूप छान. आणि खरंच आहे, अहंकार देखील त्याच्यासोबत राहिला नव्हता हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे मला वाटतं त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आगळी वेगळी तुमची अलक, तुमच्या अलकला मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार तो वर्षा श्रीकांत गंपावार, अर्थात वर्षाश्री नागपूर येथून. अलककार वर्षा लिहितात, आज सुखी माणसाचा सदरा घालून ते समाजात मदत करत होते, गरज पडेल तिथे पोहोचत होते, पण त्यांच्यासोबत जे घडले ते कुणालाच माहीत नव्हते. एकदा रात्री घरी पोहोचायला उशीर झाला तेव्हा त्यांना कळले त्यांचा संपूर्ण परिवार अपघातात गेला. तेव्हापासून एकटे या खोलीत राहायला आले आणि समाजाला परिवार म्हणून जगले. तोच हा दुःखात सुख शोधणारा माणूस. वा वा, अलककार वर्षा, तुमच्यावर सामाजिक कार्याचा पगडा आहे. अखंड वर्षा हो दे तुमच्यावर संपूर्ण समाजाचा, आणि दुखी दलितांना दीन दुबळ्यांना तुम्ही असंच त्या ठिकाणी उत्तेजन देत राहा, आणि मोठमोठ्या लोकांना या लोकांना या लोकांचं उन्नयन करण्यासाठी प्रेरित करत राहा. खूप सुंदर, खरंच सुख शोधणारा माणूस, किती दमदार आणि किती उत्तम अशी संकल्पना मांडली. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नाशिक येथून अलककार विमल बागडे यांनी. अलक विमल लिहितात, गर्वाने उंच उभा असलेला डोंगर पायथ्याशी पडलेल्या दगडाकडे पाहत जमीन दोस्त झाला. अलककार विमल, आता तो त्या दगडाचा दोस्त झाला, जमीन दोस्त तो दोस्त झाला. खरंच एक वेळ सगळ्यांनाच नष्ट व्हावं लागतं हे सांगणार तुमचे अलक उत्तम आहेत, दमदार आहेत. शिवाय अलक मधून अनेक पापुद्रे आहेत. मी नेहमी म्हणतो अलक असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी, ते यासाठी खूपच छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया मोठ्या मोठ्या कथा लिहिण्यामध्ये ज्यांना खरं म्हणजे स्वारस्य आहे, आणि मग अलककडे वळलेले आणि आपल्याकडे कधी मधी त्या ठिकाणी अचानक आठवल्यावर, म्हणजे आता जवळजवळ 3 महिन्यानंतर अलक आपल्याकडे पाठवतायत. गोरेगाव पूर्व मुंबई येथील अलककार विनायक रमेशचंद्र वगळ. अलककार विनायक लिहितात, काल तिचा पुनर्मिलनाचा दिवस होता. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आनंदी वातावरणात संसाराची छान सुरुवात करणाऱ्या दोघांना 18 वर्षापूर्वी काळाने विभक्त केलं होतं. काल त्यानेच त्या दोघांना परत एकत्र आणलं अनंत काळासाठी. बापरे, अलककार विनायक म्हणजे तुमच्या अलक मध्ये कल आज और कल काल आज आणि उद्या सगळं काही आहे. सगळं आहे, वर्तमान भूत भविष्य सगळं तुम्ही अलक मध्ये मांडलंय. शिवाय पुनर्मिलनाची आज तुम्ही अलक मध्ये मांडलेत. चटके त्या ठिकाणी जे आपल्याला घटस्फोटाचे बसतात किंवा विभक्त झाल्याचे बसतात, तो विरह तो वियोगही तुम्ही मांडलाय. आणि मग तीच काळरात्र आली आणि ती नेमकी त्याच दिवशी यातून असीम असा योगायोग मांडलायत. अगदी छोट्या कथेत तुम्ही बऱ्याच गोष्टी मांडून ठेवल्यात, म्हणजे अगदी एखादी आंब्याची आडी भरभरून घ्यावी तशा पद्धतीने. खूप छान, खूप सुंदर. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले गडचिरोली येथून अलककार उपेंद्र रोहनकर सोनापूर कॉम्प्लेक्स. अलककार उपेंद्र लिहितात, कुठं चालली मावशी, त्या फाटक्या बोचक्यात काय ठेवलंय, धावत्या बसमध्ये अशी

उठी उठत जाऊ नकोस, मला त्रास होतो, कोणीच ते नेणार नाही, बस बैस चुपचाप. ती म्हणाली, म्या खेड्यातली बंबईले चालली, तिथं महा लेकरू नोकरीले आहे. या बोटक्यात महे कपडे, डब्यात थालीपीठ, आंबील, चारा, टेंबराय त्याले खूप आवडते, तिथे मिळत नाही का? ती म्हणाली, ही गावाकडची आहेत. वाह लेकर उपेंद्र, मला आवडेल बरं का तुमच्या भाषेत, तुमच्या भाषेमध्ये संवाद साधायला, तुमच्याकडे यायला आणि त्या ठिकाणी तुमच्या लोकांच्या तोंडून त्या ठिकाणी तुमची भाषा ऐकायला मला मस्त वाटलं. म्या खेड्यातली बंबईले चालली महा लेकरू, वा वा वा वा, किती गोडवा या भाषेमध्ये. ग्रामीण भागात बोलली जाणारी ही भाषा, विदर्भ गडचिरोली भागात बोलली जाणारी ही भाषा किती सुंदर वाटते ऐकायला. आणि शिवाय मुलाबद्दल असलेलं प्रेम आणि तिकडे मिळत असेल की नाही ही भाबडी त्या ठिकाणी आशावादी भूमिका किंवा भाबडा त्या ठिकाणी एक भोळा स्वभाव, किती काही काही गोष्टी तुम्ही या अलग बनून मांडल्या. खूप छान पद्धतीने अलकर उपेंद्र तुम्ही अलकची मांडणी करत असता. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले अलककार सुलभा चतुर्वार पुणे येथून. ओ जागरी आत्ताच झाली. अलककार सुलभा लिहितात, तिने मैत्रिणींशी बोलून काही ठरवले. पौर्णिमेच्या रात्री दूध आटवून पलीकडच्या बांधकाम साईट्सवरील मजुरांना बायका मुलांचं बोलावून प्रेमाने आटी व दूध प्यायला दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात कोजागरीचा चंद्र अधिकच सुंदर भासू लागला. वा अलकर सुलभा, सुलभपणे तुम्ही समाजकार्याचं महत्व सांगितलं, सुलभपणे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं त्या ठिकाणी आनंद कसा मिळवायचा हे तुम्ही सांगितलं, आनंदी कसं करायचं हे तुम्ही सांगितलं. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. आणि खरंच प्रत्येकाने आपल्यापेक्षा ज्याला मिळत नाही त्याच्याबरोबर एखादा सण समारंभ साजरा केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने समानता नांदायला सुरुवात होईल. अप्रतिम अप्रतिम निव्वळ अप्रतिम. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्या रुसलेत आणि कधीतरी आपल्याला आठवतात, म्हणजे कधीतरी आपली आठवण काढतात असे अलककार प्रवीण बाबासाहेब शिंदे पाटील मनोली. अलकर प्रवीण लिहितात, कधी शेतमाला भाव नसायचा, कधी दुष्काळ पडायचा, तर कधी अतिवृष्टीने हाती आलेलं पीक वाहून जायचं, नुकसान भरपाई पीक विमा फक्त कागदोपत्रीच असायचा, तरी कृषी प्रधान देश आहे असं तो रोज पुस्तकात वाचायचा. अलकर प्रवीण, प्रवीण आहात तुम्ही, विरोधाभासातून त्या ठिकाणी आपला विषय मांडण्याचं कसब आहे तुमच्याकडे, हातोटी आहे, या हातोटीला वाया घालवू नका, उत्तम उत्तम लिहित राहा. खरंच आहे विरोधाभास इतका टोकाचा आहे, जे पुस्तकात आहे ते वास्तवात नाही आणि जे वास्तवात आहे ते पुस्तकात लिहिलं तर कोण वाचत नाही अशी काहीशी द्विधा परिस्थिती आपल्या देशाची झालेली आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककारचं रोहिणी अमोल पराडकर. अलककार रोहिणी समूहाच्या अलक पण पाठवत चला, म्हणजे तुमच्या बरोबर त्यांचाही गौरव आपल्याला करता येईल. अलककार रोहिणी लिहितात, अर्थात बऱ्याच दिवसानंतर जुन्या कपड्यांचं सुखदुःखाच्या विचारांचं असं गाठोडं घेऊन तो रस्त्यावर अनवाणी चालला होता. चालताना ठेचाळला, गाठोडं अस्ताव्यस्त पसरले. अलककार रोहिणी, रोहिणी नक्षत्रासारखं तुमचं लेखन खूप सुंदर, ओटीव घोटीव आणि त्या ठिकाणी समाजातील दुःखावर बोट ठेवणारं, समाजातील दुःखाला त्या ठिकाणी समजावून सांगणारं असं तुमचं लेखन. आणि ते लेखन खरंच एका वेगळ्या कुवतीचं असतं, सुंदर असतं, छान असतं असंच लिहित राम. ते गाठोडं अस्ताव्यस्त पडलं, मला वाटतं सुखदुःख अस्ताव्यस्त पडली ती त्या ठिकाणी आता टिपायची आहेत असा विचार त्याच्या मनात आला असावा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, अलक महागुरु, अलक पंडित, अलक तज्ञ अशा अलककार मना दे होरा पंडित मयूर देशपांडे पिंपरी चिंचवड यांच्या अलककडे वळूया. तानी कुठे आहे ग? दारातून आत येता येता अंतरुणाला खेळलेल्या बहिणीला भावाने विचारले, आज बाजाराचे दिवस आहे नव, तुम्ही तिला खूप लवकर मोठी करत आहात. बापरे अलककार मयुरेश, कुठे सापडतो तुम्हाला हे सगळं, म्हणजे कुठे जाता कुठे तुम्ही, तुम्ही अलक लिहिताना त्या मला त्या ठिकाणी ती अलक प्रथमच वाचायला मला मिळत असते जेव्हा सादर मी करतो आणि माझ्या बुद्धीला त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः काय होतं एक हादरे बसतात, दचके बसतात, गचके बसतात की काय म्हणजे काय.

करावं, अलक गुरूंचं काय करावं? बघा ना, तुम्ही तिला खूप लवकर मोठी करत आहात म्हणजे तिने जबाबदारी अंगावर टाकले असाही अर्थ घेता येईल. तुम्ही तिला खूप लवकर मोठी करत आहात म्हणजे ती किती प्रगल्भ आहे, प्रौढत्व तिला आलंय असाही अर्थ घेता येईल. आणि तिला संपूर्ण कुटुंबाची काळजी आहे असाही विचार करता येईल. आणि अंथरुणाला खिळलेल्या बहिणीची जबाबदारी त्या भावाने आणि त्या तानीने दोघांनी कशी स्वीकारले याचाही विचार इथे मांडता येईल. म्हणजे कितीतरी गोष्टी तुम्ही एकाच अलकमधून मांडता, तुमच्या अलकला आणि अलकमधल्या तुमच्या भावाला आणि तुमच्या मांडणीला मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, आर्ज जगदीश वळतोय आता अर्थात त्याच्या आवडत्या कार्यक्रमाकडे, तो म्हणजे वनगे कुटुंबियांच्या अलककडे. अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सदागर पुण्यातून लिहितात, गंभीर स्थितीत आणलेल्या त्या पेशंटला तो डायरेक्ट ऑपरेशन थिएटरकडे घेऊन गेला आणि त्याचे प्राण वाचवले. हॉस्पिटल प्रशासनाच्या मीटिंगमध्ये त्याला कामावरून कमी करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. हरकत नाही अलककार महेंद्र, तरी पण त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरकडे घेऊन गेला हे महत्वाचं आहे, प्राण वाचवले हे महत्वाचं आहे. अशा 100 नोकऱ्या मिळतील, मी तर म्हणतो अशा नोकऱ्यांना ठोकर मारली तरी काही हरकत नाही, तुम्हाला मानाचा मुजरा. अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुण्यातून लिहितात, नवी नवरी असूनही ती एक पोलीस अधिकारी सासरी आयोजित केले देवीचे स्तोत्र पठणाच्या वेळी सर्वांचा रोष पत्करून सुट्टी न घेता कामावर गेली. दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमातून समजलेली बातमी बघून तिला अभिनंदनाचे फोन आले. अलककार शैलजा तुम्हालाही मानाचा मुजरा, कारण आपल्या संतांनी सांगून ठेवलंय आधी कर्तव्य आणि मग त्या ठिकाणी आपलं आधी कर्तव्य मग पूजा मग देवधर्म. मानाचा मुजरा.

0: 01024 की एरर, नएपन की कमार रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: कपड़े मेरे श्री कृष्ण होते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलग ची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग कपडे मी रसिक श्रोते हो, प्रयोग क्रमांक 174 12 ऑक्टोबर 2025। पुढच्या अलगकडे वळण्यापूर्वी प्रयोग क्रमांक 173 मधील एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊया, जी आपल्याला पाठवले मुलुंड मुंबई येथून अलगकार हेमंत कुलकर्णी यांनी। अलगकार हेमंत लिहितात, नमस्कार जगदीश सर, आपण नेहमीच आपल्या कार्यक्रमात माझा उल्लेख करताना खूपच प्रशंसा करतात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो। सध्या माझ्या कार्यव्यस्ततेमुळे आणि आपली सूचना अत्यल्प कालावधीसाठी असल्याने माझ्या पाहण्यात सूचना येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते, तरी यावेळेस माझ्या अलकला पण सामावून घेतले व त्याचे अतिशय उत्तमरित्या सादरीकरण केले, त्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद। शब्दांच्या पलीकडला गर्भितार्थ जाणून घेण्याची आणि तो श्रोत्यांसमोर उलगडण्याची शैली वादातीत आहे हे नक्कीच। आपलं माझ्यावरील प्रेम असेच निरंतर राहो अलकार हेमंत कुलकर्णी। अलकार हेमंत, माझं तुमच्यावरचं प्रेम निरंतर राहणारच आहे, तुमचे माझ्यावरचं प्रेम निरंतर राहो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही प्रशंसेस पात्र आहात। माझा स्वभाव असा आहे की मी उगाच कोणाची तरी प्रशंसा करत बसत नाही, खूप छान लिहिता म्हणून त्या ठिकाणी प्रशंसा करावीशी वाटते इतकंच। अलकर अरुणा दुद्दलवार दिग्रस यवतमाळ लिहितात, नमस्कार आरजे जगदीश सर, सप्रेम नमस्कार। आजच्या अलग कार्यक्रमाच्या 5व्या वर्षीच्या पदार्पणात माझी अलग सादर झाली आणि आनंद द्विगुणित झाला। आपल्या सुंदर सादरीकरणाने प्रत्येक अलकला सुंदर झळाळी येते। माझ्या 2 वाक्यांची अलक आपण भावपूर्णपणे सादर केली आणि मानाचा मुजराही दिलात। खरे तर आपल्या अलक सादरीकरणाला आमचेच आपणास शतशा वंदन, ज्यामुळे अलक छान समजते, अलकच्या अनेक कंगोरे आपण दर्शवता व श्रोते त्या अलकचा सर्व दृष्टीने आस्वाद घेऊ शकतात। पुन्हा अलक लिहायला आपल्या सादरीकरणाने लेखणी उद्युक्त होते आणि कायम प्रत्येक अलक वेळी एक उत्सुकता असते की सर आता ही अलग कशी सादर करतील, आणि तुमच्या वैचारिक भाषिक सौंदर्याने नटलेली भावपूर्ण आवाजातील आमची अलग ऐकण्यात खूप धन्यता वाटते। सर, रेडिओ पुणेरी आवाज आपल्या सर्वांग सुंदर सादरीकरणाने आमच्या अलग खुलून येतात। दिवसेंदिवस अलगची झलक अशीच वृद्धिंगत होत राहो ही शुभकामना अलगकार अरुणा दुद्दलवार दिग्रस यवतमाळ। अलगकार अरुणा, तुमच्या सगळ्यांच्या अलग जबरदस्त असतात म्हणून मी ते जबरदस्त सादर करू शकतो इतकंच, बाकी काहीच नाही। बाकी तुम्ही सगळे खूप छान आहात आणि असेच लिहित राहा। आपण प्रयोग 175, 200, 225, 250 टप्पे गाठत राहू 4 वर्ष 5 वर्ष जोपर्यंत मला

आणि पुढे ज्या अवस्था देतोय तोपर्यंत आपण हा कार्यक्रम नित्यनेमाने चालू ठेवू. अल्प वेळेसाठी सूचना असते कारण काही वेळेला वेळच मिळत नाही कार्यक्रम रेकॉर्ड करण्यासाठी. चला तर वळूया प्रयोग क्रमांक 174 पुढील अलक अलककार सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे राजीव नंगर नाशिक. अलककार नेहा, रागवलायत का, रुसला आहात की काही चुकलं आहे माझं? अलग पाठवायचं मध्ये मध्ये बंद करता, अचानक तरी काय अलग पाठवता असं नका करू. आत्ता सगळे अलगकार मित्र म्हणाले प्रेम निरंतर राहू दे, कसं राहणार मग पाठवत चला. ठीक आहे, अलगकार नेहा लिहितात, कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आज तिला विशेष तेजस्वी तरी शीतल व अद्भुत वाटला. शरदाच्या चांदण्यात दूध आटवून गार झालेलं मसाला युक्त क्षीर पिताना तर तिला मनस्वी तृप्ती जाणवली, कारण एरवी तिने या चंद्राकडे एक भौगोलिक दृष्ट्याचाच ग्रहगोल म्हणून पाहिलं होतं, पण आज ती त्याला महालक्ष्मीसह ब्रह्मांडीय वरदहस्त या दृष्टिकोनातून पाहत होती. तिच्या नकळत तिने तिच्याही नकळत तिने त्याला मनापासून त्रिवार वंदन केले. वा अलकन्या किती सुंदर लिहिले हो. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असं बसावं मस्त निवांत क्षणी, ते टिपूर चांदणं टिपावं, ते पिटूर चांदणं टिपावं आणि त्या तारकांच्या त्या नक्षत्रांच्या माळा गळ्यात घालाव्यात आणि तुमची अलक ऐकावी. किती शाब्दिक सौंदर्याने नटले तुमची अलक, किती भावना प्रधान तुमची अलक आहे. तुमच्या शब्द सौंदर्याला, तुमच्या अलक मधील विचाराला माना समुद्र. खरंच आपला दृष्टिकोन महत्वाचा असतो. तीच गोष्ट आपल्याला भाकरीचा चंद्र वाटू शकते, तीच गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी आणखीन काहीतरी वाटू शकते, प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिसू शकतं. ते दिसणं महत्वाचं आहे कारण आपल्यावर त्याचा प्रभाव तसा होत असतो. अलकप्रेमी रसिक श्रोते, खरं सांगायचं तर खूप सुंदर सुंदर अलक तुम्ही पाठवत आहो, किती सुंदर. आणि माझे काही समूह प्रमुख, समूह प्रशासक तर इतके गोड आहेत, इतके दमदार आहेत की ते आपल्या इतरांच्या अलक गोळा करतात, जमा करतात आणि पाठवतात. आणि त्यातल्याच एक अलंकार स्वप्नच्या घाडगे सखी संपदा मंच. आता आपण वळणार आहोत सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या अलककडे. पहिली अलग घेऊया समूह प्रशासिका, अलकच्या त्या ठिकाणी शिक्षिका, अलककार स्वप्नच्या घाडगे. अलककार स्वप्नच्या लिहितात, वृद्धाश्रमात फळे वाटतानाचा त्याचा पेपरमधला फोटो पाहत ती त्याला म्हणाली, या सत्कर्माचं तुला मत मिळवण्यासाठी मदत होईल का? मग काय? मग्रूर उत्तर. पण वर नोंद होणार नाही त्याचं काय? ती शांतपणे म्हणाली. खरंच आहे अलंकार स्वप्न जे मागे मी पाहिलं होतं, एक केळ 10 जण त्या ठिकाणी एका रुग्णालयात येत होते आणि फोटो छापला होता. काय म्हणायचं या दुर्दैवाला? आणि मी तर म्हणतो उजव्याचा नाही केलेलं डाव्याचाला कळू नये, ही दानत असते खरी. अलक तर स्वप्नच्या डोळे उघडणे तुमच्या अलक आहे आणि या अलकला मानाचा मानाचा मुद्रा. चला तर सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे वळूया जे आपल्याला पाठवले अलककार सौ स्वप्ना, अलककार सौ पूनम पवार यांनी. अलककार पूनम लिहितात, ती रोज डस्टबिन बॅग गुलाबची फुलं विकणारी आज मुलगी सोबत होती तेवढ्यात फाटकी जीन घातलेली मुलगी कारण उतरली. ते पाहून लेख म्हणाली, आई ग बिचारी किती फाटली तिची पॅन्ट. नाही ग बाळा, ती तिची फॅशन. गरिबांचे फाटके कपडे असतात तर ते त्यांचं प्राक्तन. वा वा वा अलंकार पूनम, सुंदर पूनमेचं चांदणंच जणू. म्हणजे खरंच आहे, किती विरोधाभास, किती त्या ठिकाणी दुर्दैव विलास त्या ठिकाणी. बघा फाटके कपडे शिलाई करून त्या ठिकाणी आपण वापरले होते एकेकाळी, किंवा त्या ठिकाणी ठिगळ लावून वापरले होते आणि आता कपडे फाडून वापरले जातात आणि याला म्हणायचं फॅशन. बापरे, किती दुर्दैवी विलास, किती विरोधाभास, किती चुकीच्या गोष्टी आपण पसरवत असतो. बघा चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, सखी संपदा मंच कोल्हापूरच्या पुढच्या सभासदांच्या अलकाकडे वळूया जे आपल्याला पाठवले अलकार गौरी संतोष जंगम मिरज येथून. अलकार गौरी लिहितात, जीव घेण्या गर्दीत थांबून त्याने नारळाचं तोरण गजाननाच्या पायाशी अर्पण केलं. बोला दादा, कोणत्या संकल्पाचं तोरण आहे? नाही हो गुरुजी, अत्यंत वाईट काळात जगण्याचं बळ दिलं त्यानं म्हणून त्याच्या चरणाशी आणलंय. वा खूपच छान हो. म्हणजे खरंच आपण परमेश्वराला विसरतो सुखाच्या समाधानाच्या आनंदाच्या क्षणात.

परमेश्वराची आठवण तिने त्रिकाळ व्हायला हवी आणि दुःखात आपल्याला परमेश्वराने साथ दिलेली असते, सुखामध्ये आपण त्याच नामस्मरण करायला हवं. किती दमदार विचार आलं कर गौरी गौरी आहात हो, खूप छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या पुढच्या अलककडे वळूया, जी आपल्याला पाठवले विश्रामबाग सांगली येथून. अलककार डॉक्टर सोनिया कस्तुरे, अलककार सोनिया विश्रामबाग यावेळेला वाढवलं, विश्रामबाग यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. अलककार सोनिया लिहितात, प्रज्ञाला एम्स दिल्लीला ऍडमिशन मिळाले, आई बाबा खुश झाले. प्रज्ञा दिल्ली म्हणजे खूप लांबचा पल्ला ग, मिरज मेडिकलला घे ना ऍडमिशन, असे म्हणताना आईचे डोळे पाणावले. मुलीने आईच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, आई तू मला समर्थ पंख दिलेस, मी भरारी घेईन, तू फक्त सोबत राहा. अलकर सोनियाचा दिवस त्या मुलीच्या आणि आईच्या दोघींच्याही आयुष्यात आलेला आहे. हे नातं चतळ आहे, हे नातं भावनात्मक आहे आणि याच्यामध्ये अनेक बदल आहेत. खरंच आई तू मला समर्थ पंख दिलेस, मी भरारी घेईन, तू फक्त सोबत राहा. आई आई असते ती कायम आपल्याला हवी असते. तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककार अनुराधा तिवारे यांनी. अलककार अनुराधा लिहितात, मी भीत भीतच सासूबाईने म्हणाले, आई साहेब मी दादाला सहज म्हटलं होतं आयव्हीएफच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही इकडे माझ्या घरी या आणि ते येणार आहेत. सासूबाई शांतपणे उत्तरल्या, बरोबर आहे तुझं घर सोयीस्कर आहे त्यांना. तुझं घर हे शब्द ऐकून तिचे कान तृप्त झाले. अलककार अनुराधा, माझेही कान तृप्त झाले, मीही कृतार्थ झालो, मीही धन्य झालो की असाच विचार आपण अलग मधून मांडायला हवा, अशाच पद्धतीने आपण समाजाला घडवत राहिलं पाहिजे. म्हणजे सासू सुनेच्या नात्यातील त्या ठिकाणी जो दुरावा आहे, सासू सुनेच्या नात्यातील जी कमकुवतपणा जो आहे किंवा सासू सुनेचं नातं जे भोंगळ झालंय, ते श्रेष्ठ होईल, ते त्या ठिकाणी मजबूत होईल, ते दमदार होईल, असा विचार करणं गरजेचं आहे, असा विचार मांडणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीने आपण जर गेलो तर नक्कीच मला वाटतं आपण एका चांगल्या गोष्टीला आनंददायी अशा प्रकारे प्रवास करू शकतो. सगळ्यांचं नातं एका चांगल्या ऋणानुबंधाने श्रेष्ठ बंधाने बांधलं जाऊ शकतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, तुमचं आणि माझं नातं जसं बांधलंय ना अनुराधा तिवारींना, आपण देऊ मानाचा मुजराम आणि वळवू अलककार दीपा शिंगारे बदलापूर सखी संपदा मंच यांच्या अलककडे. अलककार दीपा, तुमची गोष्ट मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटते. अलककार दीपा मला म्हणाले, मी आता वैयक्तिक अलक नाही पाठवणार सर, कारण मी समूहाची सभासद आहे आणि मी त्यांच्याकडूनच अलक पाठवेन, तीच अलक घेत चला. वा, हे खरं नातं आहे बघा. इथे वरती जशी नाती सांगितली ना, तसं हे अलककार दीपा आणि सखी संपदा मंच यांचं अलगचं समूहाचं नातं आहे आणि तेच त्यांचं अलककार स्वप्न जय यांच्याशी पण ते नातं आहे. जीजी उगाच म्हटलं जात नाही, ते फक्त पुढाऱ्यांच्या समोर जीजी केलं तसं नसतं, हा एक वेगळा अर्थ इथे आहे. अलककार दीपा अशाच राहा. अलककार दीपा लिहितात, ठिगळ लावलेली कापडे व सारवलेल्या भिंती, दारू पिऊन पडलेला नवरा, सुमन हताश होऊन बघत होती. सगळीकडे दिवाळीचा जल्लोष होता पण लेकरांच्या डोळ्यातील प्रश्नांची आतषबाजी तिला बघवत नव्हती. अलंकार दीपा खूप छान लेखन करायला लागलायत, प्रौढत्व येत चाललंय, प्रगल्भता येत चालले, पण अजूनही अलंकार जिजींकडून, अलंकार स्वप्नजांकडून काही गोष्टी शिका. अलंकार सोनिया आहेत, अलंकार अनुराधा आहेत, बरेच मंडळी आहेत, अलंकार गौरी आहेत, खूप छान लिहिणारी मंडळी आहेत, अलंकार पूनम सुद्धा छान लिहितात. आणखीन बरीच मंडळी तुमच्या समूहात आहेत, त्यांच्याकडून शिकत राहा आणि शिकणं ही प्रक्रिया कधीच थांबवू नका. तुम्ही छान द्याल, ही अलग सुद्धा छान आहे, मला शब्द आवडला, पण लेकरांच्या डोळ्यातील प्रश्नांची आतषबाजी तिला बघवत नव्हती. प्रश्नांची आतषबाजी म्हणजे एकीकडे प्रश्नांचं दुःख आहे, दुसरीकडे प्रश्न असे आवासून बाहेर येत आहेत, फटाक्यांसारखे फुटत आहेत, अनेक प्रश्न आहेत. आमच्या वाट्याला असं का, आम्हाला फटाके कधी मिळणार, आम्हाला नवीन कपडे कधी मिळणार, घरामध्ये फराळ कधी केला जाणार, ब्ला ब्ला ब्ला, अनेक गोष्टी त्या ठिकाणी ते मांडण्याचा प्रयत्न अलककार दीपा तुम्ही केल्यात. अलककार मित्रांनो, सध्या वेळेच्या अभावी कार्यक्रम अर्ध्या तासाचा होतो, मला मान्य

की वेळ असायला पाहिजे. आमचे अलंकार विश्व ईश्वर म्हणतात की सर तुम्ही अर्ध्या तासाचाच कार्यक्रम का करता, कार्यक्रम वाढवा. सगळेच अलंकार मित्र मला म्हणतात, अलंकार विष्णूंच्या तर दरवेळेला म्हणजे ते स्वतः प्रतिक्रिया पाठवतात, स्वतः अलग पाठवत नाहीत. मला तुम्हा सगळ्यांसाठी एक तासाचा कार्यक्रम पुन्हा करायचा आहे, पण खरं सांगू का वेळ मिळत नाहीये, वेळ कमी आहे. अलंकारांच्या अलंकार विष्णू म्हणतात अलंकारांच्या अलग कथांचे लेखन दिसून येते, सादरीकरण स्पष्टकरणामुळे अधिक अलग उठून दिसते आणि ती तुम्ही उठावदार करता. मला तुमच्यासाठी खरंच कार्यक्रम करायची इच्छा आहे, वाढवायची इच्छा आहे, पण तुर्तास मी तुम्हाला इतकंच सांगतो की सध्या घरी महाविद्यालयात आणि इतरत्र सतत माझ्या त्या ठिकाणी कार्यक्रम चालू असतात, त्याच्यामुळे थोडीशी वेळ कमी मिळते. तुम्ही मला समजून घ्याल, अर्धा तास गोड मानाल आणि त्यात त्या ठिकाणी तुम्ही नियमितपणे अलग पाठवत राहाल. काही अलगकार मित्र रुसले, काही दिवसानंतर मी त्यांना वैयक्तिक संपर्कही करणार आहे आणि अलग पाठवण्यासाठी विनंतीही करणार आहे. अलग प्रेमी रसिक श्रोते आणखी एक विनंती करायची, 15 ऑक्टोबर जवळ येते, वाचत राहा. 3 ऑक्टोबर आत्ताच अभिजात मराठी भाषा दिन झाला, आपण त्याला दिन करू नये, अभिजात भाषा दिन व्हावा ही आपली इच्छा असेल तर मराठी जगवा, मराठी टिकवा. वेगवेगळ्या समारंभात जात राहा. जाता जाता पुन्हा एकदा अलगकार स्वप्नजा घाडगे सखी संपदा मंचच्या वतीने तुम्ही नियमितपणे अलग पाठवता, एकापेक्षा एक उत्तम अलग पाठवता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि असंच कार्य तुमच्या हातून घडत राहो ही इच्छा व्यक्त करतो. आणि आरजे जगदीश आत्ता तुर्तास तुमची सगळ्यांची परवानगी घेतो आणि विश्रांती करतो. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा पुणे दे आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. खूप खूप धन्यवाद, भेटू.

सभीचे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे. मंडळींनो, आजचा माझा विषय आहे नम्रतेचे कवच. विषयाला हात लावण्यापूर्वी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते. एकदा नदीला तिच्या प्रचंड प्रवाहावर खूप अहंकार झाला. तिला वाटले भल्या भल्यांना

0: वाहून नेण्याची किती तुफान शक्ती आहे माझ्यात. एके दिवशी गर्विष्ठ नदी समुद्राला म्हणाली, हे सागरा सांग बर, मी तुझ्यासाठी काय काय आणू. भूर झाड पर्वत घर ह्यापैकी मी तुला काहीही आणून देऊ शकते. समुद्र समजून चुकला की नदीला घमेंड झाली. तो म्हणाला, तुला काही आणावंस वाटलंच तर येताना थोडस गवत घेऊन ये. नदी म्हणाली, बस फक्त गवत, ते तर मी आत्ताच आणून देते. नदीने खूप जोर लावला पण ती गवत काही उपटू शकली नाही. अखेर थकून भागून हार मानून समुद्रापाशी येऊन ती म्हणाली, मी स्वतः सोबत व्यक्ती वस्तू वृक्ष काहीही आणू शकते, पण जेव्हा गवत उपटायचा प्रयत्न करते तेव्हा ते खाली वागते आणि मी गवतावरून वाहून जाण्यास विवश होते. तेव्हा हसत हसत समुद्र म्हणाला, अग सरिते, झाडांवडासारखे आखडून राहणारे अहंकारी धाराशाही होतात व गवतासारखे नम्र निरहंकारी परिस्थिती रूपी पुरांच्या तडाख्यातही वाचतात. म्हणूनच संत तुकारामांनीही म्हटलंय, महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाजती. हे तर तुम्हाला माहितच आहे. तसही आज भौतिक प्राप्तीमुळे अहंकाराला नुसता पूर आलेला दिसतोय. ह्या महापुरात श्रीमंत बुद्धिवंत संत महंत रूपवान गुणवान बलवान सगळेच वाहून जाताना दिसतात. कुणाला सत्ता संपत्तीचा अभिमान वाटतो तर कुणाला प्रभुता प्रतिष्ठा प्रसिद्धीचा अहंकार येतो. कुणास रूप लावण्याची कला गुणांची घमंड येते. कुणी बिल्डिंग बांधल्या गाड्या घेतल्या कागदी पदव्या मिळवल्या स्पर्धेत प्रथम आला पोथ्या पुस्तके वाचली व ज्ञानाची पोपट पंची करता आली व जगात थोडं नाव झालं तर लगेचच आभाळ ठेंगणं वाटू लागतं. साधना आराधना करून कुणी भक्तीचा तर कुणाला बलिष्ठ देहाच्या शक्तीचा अभिमान वाटतो. कुणी नामधारी अधिकारी बनून भलताच चोरा दाखवतो तर कुणी मोठा चित्रकार पत्रकार गीतकार संगीतकार कलाकार बनून जगी मिरवतो. तर कुणी विद्वान वैज्ञानिक नेता अभिनेता बनून स्वतःस मोठा महान मानतो. कुणी नेत्याचा नातेवाईक असल्याने जास्तच हुशारी मारतो तर कुणी चलाक चतुर बनून उगीचच हुशारकी करताना दिसतो. परंतु तुम्हाला माहिती आहे ना, रावणासारख्या अहंकारीचाही अंत होतो आणि या उलट श्रीरामासारखे निरंकारी होऊन अहंकारावर विजय मिळवता येते. तसं पाहिलं तर रावण प्रत्येक गोष्टीत श्रीरामापेक्षा वरचढ होता. श्रीराम क्षत्रिय होते तर रावण ब्राह्मण, त्याचे वय व कुटुंब ही मोठे होते. श्रीरामांचा महारत्न जडित होता तर रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. तसेच रावणा पुढे पाचही तत्व पाणी भरत होते. त्याचे ज्ञान व तपश्चर्याही रामाहून जास्त होती. तरी देखील रावणाचा अंत झाला ते कसा, ह्यावर थोडा विचार करा. आता मी घेते इथे छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

नंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 एफएम आवाज तुमचा आमचा. मित्रांनो, सापडलं का उत्तर? रावणाचा अंत कसा झाला ते? नाही ना. सेम हाच प्रश्न माता कौशल्याने रामचंद्रांना विचारला होता. एवढा रावण महान शिवभक्त, शस्त्र शास्त्रांचा ज्ञाता, भू अधिपती, वेद विद्यापती, विलक्षण विद्वान, प्रकांड पंडित, प्रचंड पराक्रमी, परम प्रतापी, महाबलशाली असूनही श्रीरामा तू त्याला कसे काय मारलेस? तेव्हा रावण वधाचे श्रेय स्वतः न घेता राघव विनम्रतेने म्हणाले, माते दशाननाला मी नव्हे, त्याच्या मीनेच त्यास मारले. समजले का उत्तर? त्याच्या अहंकारानेच त्याला मारले. म्हणून एखाद्याला उर्मी चढली, घमेंड झाली, तर जनमानसात बोली भाषेत रावणाचे उदाहरण देत म्हटले जाते, अरे बाबा, जिथे रावणाचा अहंकार टिकला नाही तर तुझा कसा राहील? कित्येकदा व्यक्ती परिश्रमाने पद प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसा कमावतो व त्याविषयी पदोपदी वर्णन करतो, त्याला यश पचवता येत नाही, स्वतः स्वतःचे कौतुक करत फिरतो व इतरांच्या तोंडूनही स्वतःच्या स्तुतीची

0: इच्छा बाळगतो. त्याच्या तोंडून नेहमीच मी हे केलं, ते कमावलं, इतकं दान दिलं, मी धर्मशाळा हॉस्पिटल उघडलं, माझ्या एवढं कुणी करून तर दाखवा मग मानेन, हेच मी पणाचे बोल ऐकायला मिळतात. अंगी मी पण आले की माणूस अहंकाराने आंधळा बनतो व रावणाप्रमाणे सर्वनाश करून घेतो. परंतु जर माणूस मोठ्यात मोठ्या प्राप्तीलाही पचवत असेल, गुप्त राहून सर्वांसोबत नम्रतेने वागत असेल, तर तो सहजच सर्वांवर अमीर छाप टाकतो. हे फक्त आणि फक्त एक नम्र व्यक्तीच करू शकते. नम्र म्हणजे कर्तेपणाचे भान व अहम भावनेचा त्याग करून विनयशील आचरण करणे. स्थूल धन संपत्ती, वस्तू, वैभव, पद प्रतिष्ठेचा व्यर्थ अभिमानापासून मुक्त होऊन नम्र चित्त व्यवहार करणे म्हणजे निरअहंकारिता होय. दुसऱ्यांना सन्मान देणे, व्यक्तीच्या गुण विशेषतांचा स्वीकार करणे आणि त्यांचा उचित सत्कार करणे ही निरअहंकारिताच म्हणावी लागेल. निरअहंकारी व्यक्ती अभिमानाच्या आवरणाचा त्याग करतो व साधेपणाने राहतो. खरे तर नम्रता ही एक सर्वोच्च महानता आहे जी मानवास महामानव बनवते, ईश्वराशी हृदयाचं नातं जोडते व दानवालाही देवपदी पोहोचवते. नम्र व्यक्तीचं मन गंगेच्या निर्मल जलासारखं स्वच्छ असतं आणि हृदय उदारतेने भरपूर. तो सर्वांना आपले मानतो व सर्वांची मनोभावे सेवा करतो. प्रत्येक कर्माद्वारे सद्गुण रूपी फळ वाटतो. मोठा असूनही स्वतःला लवचिक बनवतो. तसंही खुश राहण्यासाठी अहंकारी बनून लढाया जिंकायची गरज नाही, तर नम्र होऊन नको ते उपद्रव व भांडण तंट्यापासून स्वतःला कुशलतापूर्वक वाचवणे म्हणजे पण एक प्रकारचे युद्ध जिंकणे होय. अहंकार मोठ्या मोठ्यांनाही शैतान बनवतो व निरअहंकारी पण साधारण व्यक्तीलाही देवदूत बनवते. म्हणून गर्विष्ठ बनून विनाशाला निमंत्रण देण्यापेक्षा नम्र बनून विकास करण्यातच खरी बुद्धिमानी होय. निरहंकारी व्यक्ती मरावे परी कीर्ती रूपी उरावे ह्या मनीप्रमाणे मरूनही अमर होतो. परंतु बांबूसारखा नेहमीच ताट राहणारा अहंकारी परिस्थितीच्या चक्रीवादळात धराशायी होतो. तर आता मी घेते इथे छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
0: तुम्ही सांगत होते की ताट राहणारा अहंकारी व्यक्ती परिस्थितीच्या चक्रीवादळामध्ये धाराशयी होतो, परंतु नम्र व्यवहार करणारा जीवन संघर्षात विजयी ठरतो. जो झुकतो तो सर्वांना झुकवतो, पण नेहमीच मान पान मागणारा मागे राहतो. जग जिंकायचे असेल तर छातीचा फुगा फुगूनही चालत, कधी कधी

0: नमतेही घ्यावे लागते. अहंकारी आचरणाने व्यक्ती इतरांच्या नजरेतून खाली पडतो, त्यासोबत त्याच्या रागालाही कारण बनतो. ह्या उलट निरहंकारी आपल्या मृदुल मधुर वाणीने सर्वांच्या हृदय सिंहासनावर सहज राज्य करतो. तो सर्वांना हवा हवासा वाटतो. त्याच्या स्नेहील सानिध्यात सर्वांचा सर्वांगीण विकास होतो. मात्र घमेंडी व्यक्तीला पाहून लोक दुरूनच पळ काढतात. इतिहास साक्षी आहे. जग जिंकण्यास निघालेल्या सिकंदर सारख्या जग जेत्यालाही धुळीत मिळावे लागले. इराणचा राजा दाराला जिंकून तो स्वतःस विश्वविजेता म्हणून घेऊ लागला. विजयानंतर त्याने भव्य मिरवणूक काढली. नगरवासी मानाचा मुजरा देत स्वागत करत होते, मात्र त्याच्या पुढे जायचे एकाचे धाडस नव्हते. तेवढ्यात एक फकीर आला. सिकंदरला वाटले तोही नमन करेल, पण त्याने ढुंकूनही पाहिले नाही. तेव्हा चिडून सिकंदर म्हणाला, तुला माहित नाही मी विश्वविजेता आहे? तेव्हा फकीर म्हणाला, सत्ता संपत्तीचा मिथ्या अभिमान का करतोस? तू तर माझ्या दासाचाही दास आहे. अहंकार माझा गुलाम व तू त्या अहंकाराचा गुलाम आहेस. हे ऐकून सिकंदरची घमेंड उतरली. मृत्यू आधी त्याने आदेश दिला की मेल्यावर हात त्रिडीला न बांधता मोकळे ठेवावेत, कारण जगास कळलं पाहिजे की विश्वविजेता सिकंदर ही खाली हातानेच गेला. एके दिवशी सिकंदरची आई स्मशानात जाऊन पहारेकरीला म्हणाली, माझ्या राजाची कबर कुठे? तेव्हा पहारेकरी म्हणाला, कोणता राजा? इथे तर अनेक राजे पुरलेले आहेत. जीवनचक्राचे ज्ञान मानवास निरहंकारी बनवते. जसा बियाणाचा प्रवास वृक्षांपर्यंत, सरितेचा प्रवास सागरापर्यंत, तशीच आत्म्याची यात्रा परमात्म्यापर्यंत असते. ज्याचा आधी त्याचा अंतही होतो व जेथून सुरुवात होते तेथेच शेवटही होतो. म्हणून जे कायमस्वरूपी टिकत नाही त्याला अभिमान करण्यात कोणते शहाणपण? बीजापासून झाड व झाडापासून बीज असं हे जीवन चक्राकार पद्धतीने गोल गोल गतीने पुढे चालत असते. जो आभाळाची उंची गाठतो त्या जमिनीवर यायला वेळ लागत नाही. गगनात सोनेरी किरणांचं सोनं उधळत सूर्य उदय होतो व गरुड झेप घेऊन आकाशाची उंची गाठतो, परंतु समयाबरोबर सांज होताच तो सूर्य अस्त होऊन काळ्या कुट्ट अंधारात हरवतो. आयुष्याच्या अंगणी उगवलेला सफलतेचा सूर्य कधीही निराशेच्या निशेत लपू शकतो. म्हणून यशाचे गौरी शिखर गाठले तरी हुरळून जाऊ नये. ह्या लोकात कमावलेले इथेच त्यागावे लागते. मातीतून मिळवलेले मातीतच मिसळते. नियतीच्या निश्चित नियमानुसारच भाग्याचे द्वार उघडले जाते. म्हणूनच नशिबाने कुणाला कुबेराचा खजिना दिला तरी त्याने विनाशी वैभवावर घमेंड का म्हणून करावी? माहीतच आहे ना की खाली हात आहे थे खाली हात जाना आहे. आपल्याला माहित आहे की मी ह्या सृष्टीवरती एक कलाकार आहे आणि मी विभिन्न रोल इथे प्ले करत आहे. तसंही जगात जे काय होतं ते ईश्वरीय विधान आहे. कुणी कुणास काही देऊ शकत नाही, ना कुणाचे काही घेऊ शकत. कर्माच्या नियमानुसार एकमेकाला काही देण्यासाठी व काही घेण्यासाठी आपण फक्त एक इन्स्ट्रुमेंट असतो. जे भाग्यात असते तेच मिळते. ईश्वरीय सेवा असो वा दानधर्माचे पुण्यकर्म असो, सर्व निश्चित नियतीमुळे होत असतं. म्हणून माणसानं हा भ्रम कधीच बाळगू नये की मी नसतो तर काय झालं असतं. सृष्टी रंगमंचावर जीवनरूपी नाटकात मिळालेली भूमिका मला उत्तम प्रकारे पार पाडायची आहे. मला सर्वांना खरा आनंद देत खुशी खुशीने जीवन जगायचे आहे आणि मग हसत हसत आपल्या घरी जायचे आहे. हे सदैव लक्षात ठेवले तर अहंकार हा मन बुद्धी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. म्हणून सदैव लक्षात ठेवा की आपण ह्या सृष्टीवर एक कलाकार आहोत आणि आपल्याला पुन्हा आपल्या घरी परत जायचं आहे. तर कशाचा अभिमान? खाली आत आहे ते खाली आत जाणं आहे. मी घेते इथे एक विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत राहा.
1: नमस्कार. आपण

नमस्कार पुणेकरांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा। रेडिओ पुणे आवाज आपल्या शहराचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या आनंदाचा खास साथी। आजचा दिवस खास आहे कारण आम्ही घेऊन आलो आहोत गप्पांच्या, गाण्यांच्या आणि पुणेरी विनोदांचा धमाल मिळावा। पुण्याच्या रस्त्यावरून, वाड्यांच्या आठवणीतून आणि आपल्या खास बोलीतून आम्ही पोहोचवणार आहोत आनंदाचा खजिना। नमस्कार श्रोत्यांनो, आजचा दिवस खास आहे, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या व्यक्तीला म्हणजेच आईला अर्पण केलेला। रेडिओ पुणे आवाजकडून सर्व आईंना मनपूर्वक शुभेच्छा। आई म्हणजे प्रेम, त्याग आणि आधार, तिच्या हसण्यातच आपलं विश्व आहे। तर चला आजचा दिवस आपण आईसाठी खास बनवूया, गाण्यांनी, शुभेच्छांनी आणि आठवणींनी भरलेला। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

तर पुणेकरांनो, आईचं खरं रूप म्हणजे केवळ आई म्हणूनच नव्हे तर अनेक भूमिका निभावणारी माऊली, कधी मुलाची आई, कधी बहिणीची मावशी, कधी कुणाची जीवनसाथी। तिच्या आयुष्यातील संघर्ष आपण अनेकदा विसरतो, पण तिच्या अंतर्मनातील भावना समजून घेणं हेच खरं आदराचं रूप आहे। रामायण, महाभारत आणि शिवपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। ती केवळ जन्मदात्री नसून नायकाच्या जीवनाला दिशा देणारी, त्याग, शक्ती आणि मार्गदर्शन देणारी आहे। कौशल्या भगवान रामाची आहे। तिचं धैर्य, श्रद्धा आणि त्याग रामाच्या जीवनाला आधार देतात। रामाच्या वनवासाच्या वेळी तिचं दुःख असूनही स्थिर राहते। कैकेयी रामाला वनवास देणारी आई, तिच्या निर्णयामुळे रामायणाची कथा पुढे सरकते। तिची भूमिका दाखवते की आईचे निर्णय संपूर्ण राज्याच्या भविष्यावर परिणाम करू शकतात। सुमित्रा लक्ष्मणाची आई, ती आपल्या मुलाला राम

पुणेकरांनो, भाषा बदलली तरी आई हा शब्द प्रत्येक बोलीत प्रेमानेच उच्चारला जातो. हे दाखवते की मातृत्व ही भावना सार्वत्रिक आहे. भाषा, प्रदेश, संस्कृती या पलीकडे आपल्या भारत देशात आईला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जाते. मराठीत आई, कन्नड मध्ये अम्मा, ओडिशा मध्ये माँ, तामिळ मध्ये अम्मा, पण भाव मात्र एकच, मातृत्वाचा. चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत.

पुणेकरांनो, महान संत, विचारवंत आणि नेत्यांनी माथुरवाला जीवनाचा आदर्श मानला आहे. स्वामी विवेकानंदांनी

भक्ती आणि त्यागाचं मूळ म्हटलं. संत ज्ञानेश्वरांनी प्रेम आणि एकतेतून मातृत्वाचं दर्शन घडवलं. संत एकनाथांनी त्याग आणि करुणेचं महत्व सांगितलं. तर शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आईच्या संस्कारांना राष्ट्र निर्मितीचं मूळ मानलं. स्वामी विवेकानंद म्हणतात की आईचं प्रेम हे देवत्वाचं रूप आहे आणि तिच्या संस्कारामुळे मुलं समाजासाठी कार्यक्षम बनतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एकतेचं आणि करुणेचं महत्व सांगितलं. त्यांच्या शिकवणीत आई म्हणजे निरपेक्ष प्रेमाचं मूळ जी सर्वांना समानतेने आधार देते. संत एकनाथांनी मातृत्वाला त्याग आणि करुणेचं सर्वोच्च रूप मानलं. त्यांच्या अभंगामध्ये आईचं प्रेम हे भक्तीचं मूळ आहे आणि तिच्या त्यागातूनच समाजात धर्म टिकतो. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या आई जिजाऊ संस्कारामुळे सुंदरी स्वराज्य स्थापू शकलो. जिजाऊंच्या शिकवणीमुळे शिवाजींनी धर्म, न्याय आणि स्वाभिमान याचा मार्ग स्वीकारला. बाबासाहेब आंबेडकरांनी आईच्या शिक्षणाला राष्ट्र निर्मितीचं मूळ मानलं. त्यांनी म्हटलं होतं की शिक्षित आई म्हणजे समाजाच्या प्रगतीचं मूळ. त्यांच्या विचारानुसार आई शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगत होतो. अशा या थोर मानांना रेडिओ पुणेरी आवाज कडून लाख लाख सलाम. ऐकूया सुंदर गीत.

ओम शांती पुणेकरांनो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज 107.8 FM, आनंदी रहा आणि लुटा। आज मदर डे आहे। विश्वातील प्रत्येक आईला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। असे म्हटले जाते की ईश्वराला प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहणे शक्य नाही, म्हणूनच त्याने आपल्या स्वरूपाला आईचं स्वरूप बनवले आणि प्रत्येक मुलासाठी छत्र छायाच्या रूपात त्या ठिकाणी आईला ठेवले, कारण प्रत्येक आत्म्याला ईश्वराचा सहवास सानिध्य अनुभवता यावा। ईश्वराच्या प्रार्थनेत सुद्धा म्हटले जाते, तुम माझ पिता हम बालक तेरे, म्हणूनच ईश्वराला सुद्धा आईचा दर्जा दिला आहे। सर्वात प्रथम स्थानाचा दर्जा त्या मातेला दिला आहे, जी आई आतूनच सशक्त आहे, मजबूत आहे, अंतकरण कोमल आहे। याचा अर्थ असा आहे की या भावना एका दिवसाकरता नसावी, परंतु सदा काळ असावी। आजचा दिवस आम्ही विशेष मानतो, कारण कोरोना काळात कित्येक मनुष्याने आपल्या आईला गमावले आहे। आजच्या दिवशी आपले डोळे ओले होतात, आपल्या स्मृतीत आईच्या आठवणी येतात। आज त्यांचे जे दुःख आहे ते सर्वांचे दुःख आहे, परंतु सुरुवातीला सांगितले आहे की ईश्वर प्रत्येक ठिकाणी उभा राहू शकत नाही, म्हणूनच आपल्या स्वरूपाला आईचे स्वरूप बनून प्रत्येक घरामध्ये ठेवले आहे, कारण प्रत्येक मुलाची सुरक्षा करण्यासाठी, ज्याच्यासाठी दुवा, त्याच्या उन्नतीसाठी आश्रय देत राहो। परंतु कधी कधी ईश्वरला सृष्टीरूपी संसाराला पुन्हा व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी त्या आईची मदत पाहिजे, कारण पुढे येणाऱ्या प्रत्येक समयाला वेळेला ती ठीक करू शकेल। म्हणून त्यासाठी ईश्वराने नवीन दुनियेच्या निर्मितीसाठी पुढच्या कार्यासाठी निवडलं। अशा सर्व आईला, मातेला, माऊलीला रेडिओ पुणेरी आवाज करून खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। ज्या मातेने लॉकडाऊन मध्ये तसंच सेवा दिली, कदाचित डॉक्टर आहेत, नर्स आहेत, त्यामध्ये सुद्धा आई आहे, प्रत्येक पेशंटला ईश्वराची संतती समजून त्याची सुरक्षा करण्यासाठी तत्पर आहे। न रात्र पाहते ना दिवस पाहते, अशा महिला डॉक्टर्सला जी एक आई आहे, त्याचा पुढचा शब्द म्हणजे ईश्वराचे रूप आहे, तिला ईश्वराच्या बरोबरचे स्थान दिले जाते। असे या मातेला सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आजच्या या दिवशी आपले कुठल्या शब्दात उपकार मानावेत, जे तुम्ही परोपकार केले आहेत ते एवढे उल्लेखनीय आहेत, वंदनीय आहेत, आणि त्याचबरोबर परोपकारासाठी ईश्वर भी तुम्हाला हमेशा श्रेष्ठ कर्माचे फळ आपल्या मनोकामनेच्या रूपात अवश्य पूर्ण करेल। पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा। चला तर मग ऐकूयात एक सुंदर गीत।

प्रिय पुणेकरांनो, आज आपण आपल्या जननीला वंदन केलं. आता या क्षणी आपण त्या जननीला वंदन करूया जिने आपल्याला संस्कार, संस्कृती आणि ओळख दिली आपल्या भारत मातेचा. भारत माता ही आपल्या सर्वांची जननी आहे. तिच्या चरणी आपलं मन अर्पण करून आपण तिच्या गौरवाचा जयघोष करूया. वंदे.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: निर्देशन श्रुति धर्मेश, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, निर्माण और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा. घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: There is a time to bid goodbye to the old and the ordinary and to awaken the beauty within. That time is now. It is time to wake up and take charge of life. Awaken to a new way of thinking. Awakening with Brahma Kumaris.
5: Namaskar.

0: अब लाज राख मोरे घूंघट पटकी,
1: लाज राख मोरे घूंघट पटकी,
0: लाज राख मोरे घूंघट पटकी।